सुनु वसुदेव दे पगी पानी जे हंत हुदा भये यो सूरी करत जीव शिष्टागु ले यो वाता वंदा भये नारायण।